0: तुम्ही ऐकूनसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. आणि आयच्या आंकड्याक कोंकणी दायज कार्यक्रमाक तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत आणि येवकार. आम्ही कोंकणी नाटक सभा रजिस्टर्ड मंगलोर आणि असा केल्या ओव्यो वेळ स्पर्धाचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरचे प्रयत्न आम्ही केल्ले असा यस कोंकणी दायज कार्यक्रमांत. आणि आजता न्हू आम्ही घुमटा गायन स्पर्धाचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरचे प्रयत्न आम्ही करता. वैमोगाचे न्हू या वर्षाच्या घुमटा गायन स्पर्धांत ओट्टूक 8 पंगडांनी आपले प्रदर्शन दिल्ले असा आणि खंडित जाऊन न्हू तांचे प्रदर्शन आम्हा सुमेस्तांक पसंत जाल्ले असा. आणि या वखदा आयच्या आंकड्यांत आम्ही घुमटा पंगडाचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरता. आयच्या आंकड्यांत पहिले प्रदर्शन दिवचो पंगड असा मूडबिद्रेचो एक पंगड. वैमोगाचे न्हू कोंकणी भाषे खातीर, कोंकणी कले खातीर, कोंकणी साहित्या खातीर संगत दिवच्याक आणि पाठिंबो दिवच्याक उपजाल्ले एक संघटन असा मूडबिद्रे गांवचे. मूडबिद्री वाराड्याच्या सकट फिरगत जातावन सकट कलाकारांक संगता घालन उपजाल्ले एक संघटन असा रंग तरंग. आणि या पंगडाचे पहिले प्रदर्शन आता तुमच्या मुखार रंग तरंग आता आयच्या आंकड्यांत आपले पहिले प्रदर्शन दिवच्याक आयतें जाला. तर तांचे प्रदर्शन आता आम्ही सुमेस्तांनी पळोवचें.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळचिनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. आणि आयच्या आंकड्याक कोंकणी दाईस कार्यक्रमाक तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत आणि येवकार. आम्ही कोंकणी नाटक सभा रजिस्टर्ड मंगळूर आणि असा केल्या ओवियो वेर स्पर्ध्याचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरचे प्रयत्न आम्ही केल्ले असा यस कोंकणी दाईज कार्यक्रमांत. आणि आजतांव न्हू आम्ही घुमटा गायन स्पर्ध्याचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरचे प्रयत्न आम्ही करता. वय मुगाचे न्हू ह्या वर्साच्या घुमटा गायन स्पर्ध्यांत ओट्टूक 8 पंगडांनी आपले प्रदर्शन दिल्ले असा आणि कंडीत जावन तांचे प्रदर्शन आम्हा सुमेस्तांक पसंद जाल्ले असा. आणि ह्या वखदा आयच्या आंकड्यांत आम्ही घुमटा पंगडाचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरता. आयच्या आंकड्यांत पहिले प्रदर्शन दिवचो पंगड असा मूडबिद्रेचो एक पंगड. वय मोगाचे न्हू कोंकणी भाषे खातीर, कोंकणी कले खातीर, कोंकणी साहित्या खातीर संगत दिवच्याक आणि पाठिंबो दिवच्याक उपजाल्ले एक संघटन असा मूडबिद्री गांवचे. मूडबिद्री वाराड्याच्या सकट फिरगत जातावन सकट कलाकारांक संगता घालन उपजाल्ले एक संघटन असा रंग तरंग. आणि या पंगडाचे पहिले प्रदर्शन आता तुमच्या मुखार रंग तरंग आता आयच्या आंकड्यांत आपले पहिले प्रदर्शन दिवच्याक आयतें जाला. तर तांचे प्रदर्शन आता आम्ही सोमेस्तांनी पळोवचें.